एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोतेहो, आताच आपण अवधूत गुप्ते आणि साथीदारांच्या सुरात एकनाथ गायकार यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, आताचा पण अजित कडकडे आणि साथीदारांच्या सुरात संत तुकडोजी महाराजांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं विलास पाटील यांनी.

छाती दरांच्या सुरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दीपक काणे यांनी. या गीतासोबतच आजच्या भक्ती संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन भक्ती गीतासह याच वेळी याच कार्यक्रमात. तोवर नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, आता सुरुवातीला जाणून घेऊया आज प्रसारित होणारे कार्यक्रम, म्हणजेच 4 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळी 6:40 विचार पुष्पांतर्गत अभिनंदन या विषयावर चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन सदानंद भणगे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 6:55 दिन विशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकू शकाल. 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपणास घेता येईल. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर अतुल फुसे विषय विशेषतज्ञ उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र खातखेडा अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकू शकाल. तर सकाळी 11:00 गीतगुंजन अंतर्गत नए तराने मध्ये नवीन हिंदी चित्रपटातील गीतांचा आनंद आपणास घेता येईल. श्रोतेहो, दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सायंकाळी 5:05 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 7:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, हे होते 4 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 5 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 5:53 सांकेतिक धोरणे आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषणा आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 विचार पुष्पांतर्गत पर्यावरण या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाते यांचा, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपणास ऐकता येईल. श्रोतेहो, सकाळी 7:40 नाट्य संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकता येईल. देणं निसर्गाचं या विषयीचा विशेष कार्यक्रम. निवेदन समीर शिरवळकर यांचं, लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं, तर सादरकर्ते आहेत

सूरज गोळे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 1:10 आरोग्य संवाद या कार्यक्रमात गुदगद, आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी 1:11 फोन इन स्वरसंवाद हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. संवादक अजय खर्डे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सायंकाळी 7:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. तसेच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते 5 जून

0: गीत गंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 11 वाजता फोन इन स्वरसंवाद हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. संवादक अजय खर्डे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी 1:12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सायंकाळी 7:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. तसेच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते 5 जून 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता विचारपुष्प मध्ये ऐकूयात अभिनंदन या विषयावर चिंतन.
1: 10वी 12वीच्या परीक्षांचे निकाल लागले की संदेश येऊ लागतात. अमुक एक विद्यार्थी 95%, 96% आणि सुरू होतात अभिनंदनाचे फोन. एवढंच कशाला, एखाद्या खेळात स्पर्धेत बक्षीस मिळालं तरी अभिनंदनाचा वर्षाव होत राहतो. अशा वेळी जी मुलं पास झालेली नसतात वा ज्यांना कमी गुण पडलेले असतात त्यांच्या भावना कोणी जाणून घेतं का? त्यांच्या अपयशाचं कारण विचारतं का? परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवून पास होणं हे कौतुकास्पद नक्कीच असतं. पण म्हणून जी मुलं अनुत्तीर्ण झाली ती अपयशी म्हणायची का? शैक्षणिक यश म्हणजे जीवनातलं यश मानायचं का? ज्याप्रमाणे चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण झालेल्या मुलांच्या भावना सुद्धा समजून घ्यायला हव्यात. अशा अपयशामुळं त्यांचा आत्मविश्वास जायला नको हे महत्वाचं. अपयश का मिळालं याचा शोध घ्यायला हवा. सुप्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो, जेव्हा मी शिक्षण सोडलं तेव्हा माझं खरं शिक्षण सुरू झालं. याचा गर्भितार्थ, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर केवळ शैक्षणिक यश महत्वाचं नाही तर सर्वांगीण प्रगती होणं म्हणजे यशप्राप्ती. बिनभिंतीची शाळा खूप काही शिकवते. बहिणाबाई चौधरी अलौकिक प्रतिभेच्या कवयित्री होत्या पण त्या कधी शाळेत गेल्या नाहीत. सचिन तेंडुलकर जगप्रसिद्ध महान क्रिकेटियर म्हणून ज्ञात आहे, त्याचंही शिक्षण फार झालेलं नाही. महात्मा गांधी तर राष्ट्रपिता होते, जगभरात आजही ओळखले जातात. शालेय शिक्षणात ते चक्क अपयशी ठरले होते. अर्थात ही अतिशय थोर मंडळींची उदाहरणं आहेत. प्रचंड कष्टांनी त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात नाव कमावलं, यश संपादन केलं. विद्यार्थ्यांना त्यांचं क्षेत्र निवडता यायला हवं. प्रगती नसलेला एखादा मुलगा उत्कृष्ट चित्र काढत असेल, एखाद्या नाटकात छान काम करत असेल तर त्या त्या क्षेत्रात त्यांना खूप पुढं जाता येईल. तिथं त्यांना यशाचं शिखर गाठता येईल. क्षेत्र सापडलं की यश सापडतं. यशासारखा दुसरा आनंद नाही. यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही वा त्याला शॉर्टकट नसतो. रात्रंदिवस अभ्यास केल्यानंतर चांगले गुण मिळतात. तबला नवाज झाकीर हुसेन यांनी हाताच्या बोटांना रक्त येईपर्यंत तबल्याची प्रॅक्टिस केली तेव्हा ते जगप्रसिद्ध तबलावादक ठरले. समाजात प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या व्यक्तीला खरं यश मिळतं. खूप शिकलेल्या व्यक्तीनं अति आत्मविश्वासामुळं जर आपल्या सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली तर त्याला खरं यश मिळालं असं समजायचं का? एखाद्या अतिहुशार व्यक्तीनं त्याच्या शिक्षणाचा उपयोग समाजविघातक कामं करण्यासाठी केला तर त्याला यशस्वी म्हणायचं का? याउलट एखादा अशिक्षित शेतकरी घाम गाळून गावासाठी चांगला रस्ता तयार करतो, ग्रामस्थांसाठी विहीर खोदतो तो खरा यशस्वी. अनेक डॉक्टर्स आपल्या हुशारीच्या जोरावर मोठमोठे दवाखाने उभे करतात, श्रीमंतांवर उपचार करून पैसा मिळवतात. त्यांना खरं यश मिळालं की जो डॉक्टर जंगलात खेड्यापाड्यातल्या वस्तीवर जाऊन गरिबांवर मोफत उपचार करतो तो यशस्वी मानायचा. गतिमंद असणारी मुलं सुरेख चित्र काढतात, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवतात, स्वावलंबनानं राहतात ती खरी यशस्वी म्हणायची. अनेक दिव्यचक्षू व्यक्ती कष्टानं बँकेत अधिकाराच्या जागेवर आत्मविश्वासानं काम करत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तर यश म्हणजे काय हे समजतं. अपयशामुळं खचून न जाता जो उभारी धरून पुन्हा उभा राहतो यश त्याची वाट पाहत असतं. एखादी गोष्ट मला का जमत नाही म्हणून जो जिद्दीनं कामाला लागतो त्याच्या गळ्यात यश माला पडते. म्हणून तर

0: अपंग व्यक्ती गिर्यारोहणात यशस्वी झाल्याचं पोहण्याच्या स्पर्धेत पहिलं येण्याचं आपण ऐकतो. अनेक सुप्रसिद्ध प्रथितयश व्यक्तींना आयुष्यात अपयशाला तोंड द्यावं लागलं आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते उगीच नाही. प्रवाहाबरोबर पोहून तर कोणीही पाहिला येईल, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याचा प्रयत्न करून जो नदी पार करतो त्याला खरं यश मिळतं.
1: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प अंतर्गत अभिनंदन या विषयावर चिंतन ऐकलं. लेखन होतं सदानंद बनगे यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधे मध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यान धारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशन मध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे, आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो. सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळ मध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनी मार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते. त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर, आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं, आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जल प्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाइन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोग कारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
0: श्रोते हो, प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जल प्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रुती हत्ताचा आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे ठळक दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1674 मध्ये राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली होती. तेव्हा ब्रिटिश वकिलांच्या मते त्यांचं वजन सुमारे 73 किलो भरले होते. 1876 मध्ये ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती. 1878 मध्ये ऑट्रोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमच्या आजच्याच दिवशी हवाली केले होते. 1896 मध्ये हेनरी फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण आजच्याच दिवशी करण्यात आले. 1944 मध्ये दुसरे महायुद्ध दोस्त सैन्याने रोम जिंकले होते. 1970 मध्ये टोंगाला युनायटेड किंगडम पासून आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं. 1979 रोजी घानामध्ये लष्करी उठाव आजच्याच दिवशी झाला होता. 1994 रोजी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. 1997 रोजी इन्सॅट 2T या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गायनातील कोरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले होते. 2022 रोजी केनीची होरी वयाच्या 83 वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत. 1738 मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज यांचा जन्म झाला. तर 1904 रोजी भारतीय प्रकाशक पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म झाला. 1915 रोजी माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केटा यांचा जन्म झाला. 1936 रोजी चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म झाला. 1946 रोजी दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री आणि पद्मभूषण SP बालसुब्रमण्यम यांचा जन्म झाला. 1947 रोजी विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म झाला. 1974 रोजी भारतीय शेफ जॅकब सहैया कुमार अरुणी यांचा जन्म झाला. 1947 रोजी बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं. 1962 रोजी अमेरिकन निसर्गतज्ञ चार्ल्स विल्यम बीप यांचं निधन झालं. 1998 रोजी इतिहासतज्ञ डॉक्टर अश्विन दासगुप्ता यांचं निधन झालं. सुविचार: स्वाभिमान गमावून मोठे होण्यापेक्षा लहान राहून अभिमान बाळगणे अधिक चांगले. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
1: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुख.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
3: गुनगुना रहे हैं भंवरे, खिल रही है कली कली
4: कली कली
3: कली कली।
5: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी

0: आपण वाचूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्स वर.
2: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
0: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
0: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील एडगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. या प्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समाज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली

तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवक होते, तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी DAP खताचा अवाजवी आणि अंधाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस ISER केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजार भाव मिळत असल्याचं कुलगुरु डॉक्टर खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा आरोग्य जपा, झाडं लावूया जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगे या शाळेत RTE प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणी साठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जून पर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणार.

0: राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार, मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाही.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.
4: फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोते हो आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-299-1038 क्रमांक पुन्हा एकदा 0721-299-1038 श्रोते हो मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत तेव्हा श्रोते हो या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा

0: वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळं जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात. तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षी त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच, ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारण आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो. चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात, त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट. ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळं शरीरावर आणि मनावर

0: सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत, याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका कैक पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखू माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घ काळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालावते.
0: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
1: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जी आहे ती आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भवितव्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळे कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं. आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
0: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
1: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात. यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात. या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीने तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसन मुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
0: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
1: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसन मुक्ती, तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारे लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD ना किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना

0: किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक चार स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो त्याच्याशी संवाद साधतो. मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळम जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं. जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते, आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडे कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडे मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे. तर होय, नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा. आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम।
1: श्रोते हो आताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलत। एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
2: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।

0: अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: एवढ्या वेळात SMS. KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
2: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध राहा. RBI सांगते.
0: जाणकार राहा, सतर्क राहा. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या

0: शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
3: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: की आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुला मुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्या साठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरी खाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
2: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

आज आपण अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रुतिगाताचा आपण शंकर महादेवन आणि साथीदारांच्या सुरात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं शंकर महादेवन यांनी.

श्रोते हो, आताच आपण अभिजीत यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात हे गीत ऐकलं. या गीतासोबतच मिश्र संगीताचा प्रवास आता आपण इथेच थांबूयात. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

च्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य सेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या

0: कराराला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जून पर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र.

0: पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणी अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, आता आपण किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात गम्मत जम्मत या चित्रपटातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो, आताच आपण ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या सुरात घोळात घोळ या चित्रपटातील गीत ऐकलं. सुधीर नांदोडे यांच्या शब्दरचनेला संगीत पथकेलं होतं अनिल मोहिले यांनी.

श्रोत्या आत्ताचा पण उत्तरा केकर आणि विनय मांडके यांच्या युगल सुरात गडबड घोटाळा या चित्रपटातील गीत ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं सुरेश कुमार यांनी.

श्रुतिगाथा सपन आशा भोसले यांच्या सुरात जगदीश केबुडकरांची शब्दरचना ऐकली. गुलछडी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा प्रवास आता आपण इथेच थांबूयात. नमस्कार. आकाशवाणीचं अमरावती केंद्र श्रोते हो सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.6 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार.

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात फळवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर अतुल फुसे विषय विशेषज्ञ उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र खातखेडा अमरावती यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम सुरू होतो आहे आणि या खरीप हंगामाच्या तयारीला आपला शेतकरी बांधव नक्कीच लागलेला आहे. खरं तर आपला शेतकरी बांधव विविध प्रकारातील पिकांची लागवड करत असतो, भाजीपाला प्रकारातील पिकं आपला शेतकरी बांधव घेत असतो. पण आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. यात मग वांगी असेल, टोमॅटो आहे, मिरची आहे, भेंडी आहे, अशा विविध प्रकारातील भाजीपाला या फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करणारा आपला इथला शेतकरी बांधव आहे. आणि म्हणूनच या खरीप हंगामात फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर लागवड तंत्र काय आहे, अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र घातखेड इथल्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर अतुल फुसे आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्वागत आपलं. नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: डॉक्टर, खर तर आपला अमरावती जिल्हा आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव विविध प्रकारातील भाजीपाला प्रकारातील पिकांची लागवड करत असतो, तर या भाजीपाला प्रकारातील पिकांच्या बाबतीत लागवडीच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: सांगायचं जर झालं तर भाजीपाला पिकामध्ये आपल्या देशाचा जर विचार केला ना, आपण 2 नंबरवरती आहे सर. त्याचप्रमाणे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मधल्या पिरियडमध्ये थोडा भाजीपालाचं क्षेत्र कमी होत होतं, परंतु आता परत काही शेतकरी भाजीपाल्याकडे वळले आहेत. परंतु याच्यामध्ये आता आपण भाजीपाला फळ पिकं जे म्हणतो आपण, म्हणजे प्रामुख्याने त्याची फळं विकल्या जातं, त्याच्यामध्ये आपण जे आहे वांगी आहे, टमाटे आहे, मिरची आहे आणि भेंडी, हे तर आपले मेन प्रमुख पिकं झाले.
1: बऱ्याच ठिकाणी फळवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड करणारा आपला इथला शेतकरी बांधव आहे. जसं की आपण म्हणालात की मग वांगी आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे, भेंडी आहे, अशा विविध प्रकारातील भाजीपाला फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करणारा आपला शेतकरी बांधव आहे. पण उत्पादन वाढीचं जे सूत्र आहे या भाजीपाला पिकांच्या बाबतीत सुरुवात कुठून करणं गरजेचं आहे,
2: यासाठी आहे ना एक सगळ्यात महत्वाचा सल्ला जर शेतकरी बंधूंना द्यायचा जर झालं, तर त्यांनी हे ठरवायला पाहिजे
1: की रोपवाटिका महत्वाची
2: आहे. रोपवाटिका तर आहेच, परंतु त्या आधी आपल्या मार्केटचा सुद्धा अभ्यास त्यांनी करून घ्यायला पाहिजे. कारण काय अभ्यास म्हणजे काय, की कुठल्या सीझनमध्ये म्हणजे प्रामुख्याने कुठल्या महिन्यामध्ये कुठला भाजीपाला आणला तर त्याला 2 पैसे जास्त मिळू शकतील, याचा सुद्धा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आणि तो फक्त काय असतो की 1-15 ते 3 हप्त्याचा पिरियड असतो, आणि तो जर त्यांनी मॅनेज जर केला ना तर चांगल्या तऱ्हेने त्याचे पैसे आपल्याला मिळू शकतात. कारण की आपण पाहिलं आहे की एक टमाट्याचा जर विचार केला, टमाट्याचा जर आपण मार्केटमध्ये विचार केला गेल्या 2 वर्षाचा, तर तेच टमाट्याची कॅरेट 1 22 किलोची ती 1500 रुपयाला जाऊ शकते आणि वेळ आली तर 550 रुपयालाही विकू शकते.
1: नक्कीच. म्हणून शेतकरी बांधवांनी कुठल्या प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर सुरुवातीला सर्वे करणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपल्या विभागामध्ये जर आपला भाजीपाला न्यायचा असेल तर ज्या ज्या ठिकाणी चांगला भाव मिळतो आहे याही बाबतीत त्याचा सर्वे करणं फार महत्वाचं आहे. खरं तर हंगाम आता सुरू होत आहे, आपला शेतकरी बांधव या खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला आहे. खरीप हंगामात जर वांगी या पिकाची लागवड करायची असेल, मिरची या पिकाची लागवड करायची असेल, टोमॅटो या प्रकारातील पिकाची लागवड करायची असेल, भेंडी या प्रकारातील पिकांची लागवड करायची असेल, तर सुरुवातीला रोप वाटिका ही चांगली असणं गरजेचं आहे असं बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव बोलत असतो, सांगत असतो. आणि खर तर या पिकातनं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर उत्पादन वाढीचं काही सूत्र आहेत, त्या सूत्रामध्ये रोप वाटिका हे महत्वाचं घटक मानला जातोय. तर रोप वाटिकेच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: हा सर, याच्यामध्ये आहे ना रोप वाटिका म्हटलं की आपण काय करतो की पहिले रोपं जी असतात, आता तुम्ही आपण जे म्हटलं की वांगी झालं, टमाटर झालं, मिरची झालं, याचे आपण बी एकदम जागेवरच लावत नाही, तर याला पहिले रोपं जी असतात ते रोप वाटिकेत तयार करतो. मग आता रोप वाटिकेत तयार करताना नवीन नवीन जे पद्धती आहे त्याचा आपण वापर करतो, ज्याच्यामध्ये पोर्ट्रेट जे ट्रे असतात त्या ट्रेमध्ये आपण रोपं तयार करतो. मग आता हे ट्रे भरतात कशाने, तर डायरेक्ट नुसते माती न वापरता त्याच्यामध्ये आपण कोकोपीट सारखा वापर करू शकतो, गांडूळ खताचा वापर करू शकतो, त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. आणि कोकोपीट झालं, गांडूळ खत झालं, हे 50-50% घेऊन या पद्धतीनं ते मिक्सचर तयार करून कोकोपीटनं आपण ते ट्रे भरू शकतो. किंवा याच्यामध्ये काही प्रमाणात जर ते कमी आपल्याकडे उपलब्ध असेल तर काही प्रमाणात आपण माती सुद्धा वापरू शकतो. परंतु याच्यामध्ये आहे ना, एक बुरशीनाशक सुद्धा वापरणे हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये लिंडेन नावाचं औषध मिळतं ते सुद्धा वापरू शकता, फॉलिडॉल नावानी मार्केटमध्ये मिळते औषध ते सुद्धा वापरू शकतात. किंवा जैविक मध्ये जर सांगायचं झालं तर ट्रायकोडर्मा जो उपलब्ध होतो हा सुद्धा ट्रायकोडर्मा आपण त्याच्यामध्ये जर मिक्स केला आणि त्याने जर ट्रे भरले आणि त्याच्यानंतर ट्रे भरल्यानंतर ते ट्रे सगळे सावलीमध्ये ठेवायचे, त्याला चांगलं पाण्याने ओलं करायचं आणि मग मार्केटमधून उपलब्ध झालेलं आणि ते सुद्धा कुठली व्हेरायटी आपल्याकडे चालते,
1: कुठल्याही रोपाची निवड करत असताना किंवा घरच्या घरी रोप वाटिका

0: तयार करायची असेल तर ही रोपवाटिका चांगली आणि रोप ही चांगली सशक्त रोपांची निवड करत असताना त्याची खबरदारी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. यावर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती आहेतच. पण आता वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर वांगी किंवा वांग्यामध्ये अनेक प्रकारातील जाती आहेत, काही सुधारित जाती आहेत, काही संकरित जाती आहेत. तर आपल्या भागाचा आपल्या विभागाचा विचार करता कुठल्या प्रकारातील जातीची निवड करणं फार गरजेचं आहे.
1: याच्यामध्ये काय आहे की आपल्या म्हणजे जी मागणी जी आहे कस्टमरची जी मागणी राहतं तर याच्यामध्ये काय आहे की थोडंसं हिरव्या कलरचे जे फळं येतात वांगीचे त्याला डिमांड जास्त राहतं. त्याचबरोबर काटेरी वांगी जी म्हणतो आपण, काटेरी वांगी सुद्धा आपल्याकडे जी गुळचट लागते म्हणजे चवीला चांगली असतं म्हणून त्याची सुद्धा आपली मागणी चांगली राहते. म्हणून अशा व्हेरायट्या निवडून त्या सुद्धा शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे म्हणजे ज्याची उचल मार्केटमध्ये चांगल्या तऱ्हेनं होईल आणि दोन पैसे सुद्धा त्याला चांगले मिळतील. म्हणून याच्यासाठी काय आहे की रोपं तयार चांगले सशक्त रोपं तयार करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि हे नर्सरीमध्ये रोपं आपण ज्यावेळेस तयार करतो ना याला 1 ते 1.25 महिना लागतो. आणि जर तुम्ही हायटेक पद्धतीनं म्हणजे जसं शेडनेटमध्ये झालं पॉलीहाऊसमध्ये झालं हे जर पोर्ट्रेच्या माध्यमातून जर रोपं तयार केले ना तर चांगले सशक्त रोपं एका 30 दिवसामध्येच 25 ते 30 दिवसामध्ये चांगल्या तऱ्हेचे रोपं तयार
0: होतात,
1: चांगल्या गुणवत्तेचे रोपं
0: निवडता येईल. आणि बऱ्याच ठिकाणी आपला शेतकरी बांधव घरच्या घरी जर रोपं तयार करायचे असतील तर जमिनीच्या माध्यमातून उद्भवणारे रोग आहेत या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करणं गरजेचं आहे हे याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना मिळतच असते. पण बऱ्याच ठिकाणी आता शेडनेटच्या माध्यमातून तयार झालेली रोपं आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असतात आणि याचाही वापर आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच करता येईल. आता हंगाम सुरू होतच आहे तर या वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर काही सुधारित संकरित जाती आहेत तर या जातींच्या बाबतीत काय सांगता येईल, थोडक्यात काय सांगता येईल?
1: नाही, याच्यामध्ये कसं आहे सर, जातीमध्ये काय आहे की मार्केटमध्ये कुठल्या प्रकारच्या व्हेरायटीज वेगवेगळ्या कंपनीच्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये IIHR च्या ज्या म्हणजे बेंगलोरच्या व्हेरायटीज आहेत त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होतात. काही विद्यापीठाच्या व्हेरायटीज ज्या आहेत त्या सुद्धा व्हेरायटीज चांगल्या उपलब्ध होतात. परंतु रागिनी सारखी जी व्हेरायटी आहे वांगीमध्ये ती मार्केटला चांगल्या तऱ्हेने चालते. किंवा जी आपण हिरवट कलरच्या ज्या व्हेरायट्या म्हणतो ज्या काही मार्केटला उपलब्ध होत असतील हिरवट कलरच्या म्हणजे ज्याचे फळं हिरवट कलरची येतात अशा पद्धतीच्या व्हेरायट्या शेतकरी बंधूंनी निवडाव्या आणि त्याची लागवड म्हणजे त्याचे रोपं तयार करून नंतर ते फील्डमध्ये लावावे.
0: नक्कीच मिरची हे तेवढंच महत्वाचं पीक आहे, फळवर्गीय पीक. तर या पिकाच्या संदर्भात काय सांगताय?
1: याच्यामध्ये कसं आहे सर की मिरचीमध्ये दोन प्रकारचं हे केलं जातं, निवड करत शेतकरी लागवड करताना निवड करतात. एक म्हणजे हिरवी मिरची विकायची का त्या पद्धतीने त्या व्हेरायटीची निवड केल्या जातं, जातीची निवड केल्या जातं. किंवा मग लाल मिरची तयार करून जर विकायची असेल तर त्याच दृष्टीनं वेगळ्या व्हेरायटीज येतात त्या व्हेरायटी तिथं लावल्या जातात. कंपनीच्या खूप व्हेरायटी आहे मार्केटमध्ये.
0: सुधारित जाती आहेत या जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी केली तरी चालेल. पण जातीची निवड करण्याबरोबरच कुठल्या हिरवी मिरचीसाठी की लाल मिरची आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची आहे याची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. किंवा मग काय होते कधी कधी काय करतात शेतकरी बंधू की पहिले हिरवी मिरची काहीतरी 2-4 तोडे काढून घेतात म्हणजे हिरवीची पैसे करतात आणि त्यानंतर तीच मिरची राहू देतात झाडावर. जर समजा एकदा कदाचित मार्केटमध्ये डाऊन झाला, मार्केटमध्ये भाव मिळत नाही, अशा वेळेस ते फळ चांगले लाल होऊ देतात आणि नंतर मग लाल मिरची म्हणून ते विकतात. तर अशा वेळेस सुद्धा त्याला दोन्ही पद्धतीने त्याला फायदा चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो.
0: मिरची या पिकाची लागवड करायची असेल तर आपण कुठल्या उद्देशानं लागवड करायचं आपल्या शेतकरी बांधवांनी ठरवणं फार गरजेचं आहे. आता फळवर्गीय पिकांच्या संदर्भात अगदी सुरुवातीला वांगी या पिकाच्या संदर्भात आपण सांगितलं आहे, मिरची याही प्रकारातील पिकाच्या संदर्भात आपण बोलत होतो. आपल्यापैकी काही शेतकरी बांधव टोमॅटो या फळ पिकाची लागवड करत असतात, फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करत असतात, तर टोमॅटो या पिकाच्या संदर्भात काय सांगता येईल?
1: आता टोमॅटो बद्दल जर सांगायचं जर झालं ना, गेल्या 3 वर्षापासून सर आम्ही टोमॅटोवरती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून काम करतोय. ह्याच्यामध्ये अर्का सम्राट म्हणजे IIHR बेंगलोरच्या ह्या व्हेरायटी आहे, अर्का सम्राट झालं, अर्का अभेद झालं, ह्या ज्या व्हेरायटी आहे ना खूप चांगल्या व्हेरायटी आहे आणि स्टर्डी व्हेरायटी आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की जर समजा जे आपले कस्टमर जे असतात ना मागणी कसं करतात, गावराणी व्हेरायटी पाहिजे, गावराणीसारखं ते टमाटो असलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ह्या व्हेरायट्या ज्या आहे ना याच्यामध्ये गावराणीचा लुक त्याच्यामध्ये उपलब्ध होतो. आणि म्हणून शेतकरी बंधूंनी अशा जर व्हेरायट्या निवडल्या आणि खात्रीचं बियाणं IIHR बेंगलोर म्हटलं की तिथं प्रामुख्याने रिसर्च होतं आणि त्या व्हेरायट्या रिलीज होतात, म्हणून अशा चांगल्या खात्रीच्या

0: इकडे शेतकरी बंधूंनी वापरायला पाहिजे आणि मार्केट लॉंग डिस्टन्सला सुद्धा ह्या व्हरायट्या चांगल्या तऱ्हेने चाल टिकू शकतात. म्हणून अशा व्हरायट्या निवडाव्या आणि याचं बियाणं सुद्धा कमी दरामध्ये मार्केटचा जर विचार करता कमी दरामध्ये तिथं आपल्याला उपलब्ध होतं. एक 10 ग्रॅमचं पाकिट फक्त 300-350 रुपयाला आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारच्या व्हरायटीची निवड करून त्याच्यापासून रोपं तयार करून नंतर ते मार्केट आपल्या प्रमुख शेतामध्ये लावायला पाहिजे.
1: नक्कीच. टोमॅटो या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्या भागामध्ये जे टोमॅटो पीक येते कुठल्या प्रकारातील जातीची निवड करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारातील जातीची निवड करून ज्या जातीमध्ये टिकाऊपणा चांगला आहे अशाच प्रकारातील जातीची निवड करणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. भेंडी आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी केली जाते, भेंडीची लागवड केली जाते. भेंडी या फळवर्गीय भाजीपाला पिकांच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: हा, आता भेंडीमध्ये जर सांगायचं झालं ना तर भेंडीमध्ये कसं आहे की याची मार्केटमध्ये मागणी जी आहे तर ही कसं भेंडी छोटी पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये जी मागणी जी होते कस्टमरकडनं ही भेंडी फळं जे आहे छोटे पाहिजे, त्याला 2 पैसे जास्त मिळतात. म्हणून भेंडीची जी काढणी जी होते ना हे आपण एका 3र्या दिवशी काढायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि भेंडीचं आपण रोप तयार करत नाही, हे डायरेक्ट आपण जागेवरच याचं बी लावतो आणि त्याच्यापासून झालेल्या झाडापासूनच आपण त्याचे फळं घेतो. म्हणून ह्या दृष्टीनं सुद्धा ह्या ज्या व्हेरायट्या ज्या आहे, आता अकोला बहार हे जे आहे आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची व्हेरायटी आहे, ही सुद्धा चांगली व्हेरायटी आहे. याच्यापासून सुद्धा शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळू शकतो. म्हणून अशा चांगल्या व्हेरायट्या ज्या असेल मार्केटला उपलब्ध, आणि विशेष म्हणजे याचा सुद्धा अभ्यास करून कुठली व्हेरायटीला मागणी आहे त्याच व्हेरायटीची निवड करून शेतकऱ्यांनी लावावी आणि 2 पैसे जास्तीत जास्त मिळवावे.
1: नक्कीच. खरं तर शेतकरी बंधूंनो, या खरीप हंगामात भाजीपाला पिकांमध्ये फळवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल तर उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे याविषयी आपण बोलत आहोत. पण या टप्प्यावर आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी डॉक्टर फुसे यांचं आवडीचं गीत ऐकूयात. आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: काळ्या मातीत मातीत.
1: शेतकरी बंधूंनो, ऐकूयात डॉक्टर फुसे यांच्या आवडीचं काळ्या मातीत मातीत तिफणं चालत
0: तिफणं
1: ऐकूयात.

0: शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंना आजचा विषय आहे फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड. आणि आपल्याशी बोलत आहेत, संवाद साधत आहेत, माहिती देत आहेत डॉक्टर अतुल फुसे. डॉक्टर, खरं तर आतापर्यंत आपण बोलत होतो, त्याच्यापूर्वी आपण बोलत होतो की जी फळवर्गीय भाजीपाला पिकं आहेत त्यात मग वांगी आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे आणि भेंडी आहे, हे तर पिकं आपल्या या खरीप हंगामात आपला शेतकरी बांधव घेतच असतो. पण लागवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवाने काय करणं गरजेचं आहे, लागवड कशी करावी,
1: बरोबर,
0: आणि लागवड करत असताना काय खबरदारी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला वांगी या पिकाच्या बाबतीत बोलूया.
1: आता नवीन जे टेक्निक आहे त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. नवीन टेक्निक म्हणजे काय, की पहिले आपण जमिनीवर डायरेक्ट रोपं लावायचं, परंतु आता कसं की आता आपण
0: बेड तंत्रामध्ये बदल होत आहे दिवसेंदिवस.
1: आपण त्याच्यामध्ये बेड सांगतो. आता बेड जो बनवतो आपण, शक्यतोवर उत्तर दक्षिण तो बेड असायला पाहिजे, आणि तो बेड जो आहे ते 50 ते 60 सेंटीमीटर हाईटचा असायला पाहिजे. वरची जे आपण रुंदी म्हणतो ते कमीत कमी 1 मीटर असावी, आणि लांबी जी आहे ही किती असू शकते. मग आता त्याच्यामध्ये नियोजन करताना नवीन आधुनिक तंत्र अवलंबताना काय करायला पाहिजे, की हा बेड बनवल्यानंतर किंवा बेड बनवतानाच त्याच्यामध्ये शेणखत झालं, तुमचं बुरशीनाशक झालं, हे त्याच्यामध्ये टाकून द्यावं, आणि त्यानंतर त्याच्यावरती ड्रीप सुद्धा अंथरून घ्यायची. मग आता ड्रीप सुद्धा इनलाईन वापरावी शक्यतोवर, हा सल्ला राहील. आणि त्यानंतर त्याच्यावरती मल्चिंग टाकावी.
0: या वांगी पिकाची लागवड करायची असेल तर बऱ्याच ठिकाणी सुधारणा झालेली आहे,
1: बरोबर,
0: अगदी हेच तंत्र वापरून आपल्याला मिरची या पिकाची लागवड कशी करता येईल,
1: त्यामध्ये सुद्धा आपण आता हे जे टेक्निक सांगितलं हेच टेक्निक तुम्ही मिरचीमध्ये वापरू शकता, टमाट्यामध्ये वापरू शकता, वांगीमध्ये वापरू शकता, आणि याच्यामध्ये बेड घेऊन
0: बेड पद्धतीनं
1: लागवड करायची. याच्यामध्ये बेड तयार केल्यानंतर त्याच्यावरती ड्रीप अंतरावी, आणि ड्रीप अंतरल्यानंतर त्याच्यावर आच्छादन घ्यायचं. मग आता आच्छादन घेताना हे सुद्धा वेगवेगळ्या भाजीपाल्यासाठी शक्यतोवर आपण जे आच्छादन सांगतो मार्केटमध्ये, जी
0: पूर्वी आपण पारंपरिक पद्धतीनं सरी वरंब्या पद्धतीवर,
1: हा सरी वरंबा घेतो,
0: सरी आणि वरंबा या पद्धतीनं टोमॅटो मिरची वांगी या प्रकारातील भाजीपाला पिकाची लागवड करतो,
1: बरोबर,
0: पण आता बदलत आहे तंत्र, बदलत आहे लागवडीच्या पद्धती, बदलत आहेत,
1: बरोबर आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय, आपण हे मल्चिंग जे आहे ना मार्केटमध्ये 30 GSM जे आहे
0: प्लॅस्टिक
1: ते आणून आपण अंतरवायला पाहिजे, आणि त्यानंतर मग आपले जे आपण दोन रांगेतलं अंतर जे म्हणतो, दोन रांगेतलं अंतर आणि दोन झाडातलं अंतर ठरवून त्यानंतर मग त्या मल्चिंग वरती छिद्र पाडायचं. ते सगळं आता नवीन ट्रॅक्टर बेस पण सुद्धा आलेलं आहे, डायरेक्ट बेड पण तयार होतो, डायरेक्ट तुमचं ड्रीप पण टाकलं जातं, तुमचं मल्चिंग पण अंतरवलं जातं, आणि त्याला छिद्र सुद्धा डायरेक्ट केलं जातं. असं नवीन नवीन तंत्रज्ञान सुद्धा आता आलेलं आहे आपल्याकडे,
0: आणि अशाच प्रकारचा तंत्राचा वापर करून शेतकरी बांधवांनी लागवड करणं.

0: ज्यात
1: गरजेचं
0: मग
1: आहे.
0: मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगी
1: वांगी
0: असेल
1: असेल.
0: किंवा भेंडी असेल, अशाही प्रकारातील भाजीपाला पिकाची लागवड करणं गरजेचं
1: गरजेचं
0: आहे.
1: आहे.
0: आता बऱ्याच ठिकाणी
1: किंवा काकडी सुद्धा आपण
0: काकडी सुद्धा लागवड
1: त्या
0: करणं
1: पद्धतीनं घेऊ
0: गरजेचं आहे.
1: शकतो,
0: आणि काकडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी काकडी लागवड या पद्धतीने केली जात असते.
1: केली जात असते. मग अशा ह्याच्यात ते अंतर ठेवून लागवड करावी आणि त्यानंतर त्याचं पाणी आपण देऊ शकतो. आणि याच्यामध्ये सर अजून आपल्याला फायदा कुठला होऊ शकतो की याला थोडं
0: सगळं इनलाईन पद्धतीनं,
1: हे इनलाईन पद्धतीनं याच्यामध्ये तुम्ही व्हेंचुरी जर त्याला अटॅच केली, व्हेंचुरी जर अटॅच केली तर त्याला तुम्ही जैविक खत सुद्धा त्याच्यातून सोडू शकता. आजकाल सगळे वॉटर सोल्युबल जैविक खत सुद्धा उपलब्ध झालेले आहे, ते सुद्धा तुम्ही त्याच्यातून सोडू शकता. किंवा रासायनिक खत सुद्धा वॉटर सोल्युबल उपलब्ध झाले आहे, ते सुद्धा तिथं सोडू शकता. आणि याच्यामुळे काय होतं की जे बाष्प उष्व म्हणजे बाष्परोधक म्हणून त्याचा फायदा होऊ शकतो. आणि तिथून पाण्याचा जो हे म्हणतो आपण उत्सर्जन जे आहे ते सुद्धा रोखू शकतो. म्हणजे पाणी कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन आपण तिथं त्याच जागेवर घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर खतं जे आहे ते डायरेक्ट मुळापर्यंत सोडू शकतो. आणि पाणी आणि खताची बचत जवळपास 50 ते 60% आपण हे वाचू शकतो. आणि याच्यातून जास्तीत जास्त कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं हा शेतकऱ्यांना मुलाचा सल्ला देऊ शकतो.
0: नक्कीच, खरं तर ज्या ज्या शेतकरी बांधवांना वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल किंवा काकडी आहे, या पिकाची लागवड करायची असेल तर लागवड तंत्र काय आहे आणि लागवड करत असताना इनलाईन पद्धतीनं बेड पद्धतीनं जर लागवड करायची असेल तर अगदी सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे आणि जमिनीमार्फत जे काही विविध प्रकारातील रोग होत असतात किंवा किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांना होत असेल त्याचं नियंत्रण काय करणं गरजेचं आहे हे आपण सांगत आहात. खरं तर भाजीपाला पिकांची लागवड केल्यानंतर पीक चांगलं येण्यासाठी पिकाची जोपासना करणं फार महत्वाचं आहे, व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. त्याची वाढ प्रत्येक वाढीच्या टप्प्यानुसार त्या पिकाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. काय सांगता येईल
1: याच्यामध्ये सर? सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं ना तर शेतकरी बंधूंनी खत व्यवस्थापन प्रॉपर करावं, म्हणजे सॉइल टेस्ट बेस म्हणजे आवश्यकतेनुसारच खत व्यवस्थापन करावं हा एक पहिला मुद्दा. त्यानंतर त्याला लागणारे जे म्हणजे येणाऱ्या त्याच्यावरती जे कीड व रोगाचा जो प्रादुर्भाव असतो ना त्या दृष्टीनं सगळ्यात पहिले जैविक कसं आपल्याला हे करता येईल त्या दृष्टीनं वापर करावा. जैविक जर सांगायचं जर झालं तर त्याच्यामध्ये आता सापळे जे येतात पिवळे सापळे
0: सापळ्या पद्धतीने
1: सापळा
0: पद्धतीचं नियंत्रण आपल्याला
1: निळे
0: बोलणारच आहोत. पण अगदी व्यवस्थापन करत असताना खताच्या बाबतीत आपण सांगितलं आणि जसजसं या पिकाची वाढ होत जाते मग वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल, काकडी असेल, त्या त्या प्रत्येक टप्प्यानुसार या पिकाला आपण खताचं व्यवस्थापन करत असतो, पाण्याचं व्यवस्थापन करत असतो. पण या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर या रोग आणि किडीचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे. कोणकोणत्या प्रकारातील किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर झालेला आहे, रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे हे समजल्यानंतर त्या किडीचं नियंत्रण कसं करणं गरजेचं आहे याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना असणं गरजेचं आहे. तर या संदर्भात काय सांगता येईल की या किडीच्या नियंत्रणासाठी, रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल?
1: सगळ्यात महत्वाचं सर हे जे किडीचं आणि रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर त्यासाठी त्या झाडाची ताकद वाढवणं महत्वाची आहे. इम्युनिटी जी म्हणतो आपण ती वाढवणं महत्वाची आहे. त्याच्यासाठी बॅलन्स फर्टिलायझर देणं महत्वाचं आहे. आणि बॅलन्स फर्टिलायझरमध्ये सेंद्रिय खताचा वापर, रासायनिक खताचा वापर, पाण्याचं योग्य व्यवस्थापन हे करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर किडीचा जर प्रादुर्भाव दिसला तर त्यासाठी तुम्ही जैविक पद्धतीचा वापर करा, कंट्रोल करा. त्यासाठी म्हणजे तुमचे पिवळे सापळे लावा, निळे सापळे लावा आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावरच्या जे रस शोषक ज्या किडी आहेत त्याचा आपण रोखू शकतो. किंवा जैविक औषधांचा वापर करून आपण त्याच्यावर येणाऱ्या किडी रोखू शकतो. आणि रोगाचा जर प्रादुर्भाव दिसला तर त्यासाठी तुमच्या मार्केट म्हणजे आपल्याला जैविक खतं जे आहे त्याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी करावा. आणि मार्केटमध्ये तर बाकी रासायनिक त्याच्यावर उपलब्ध आहेच, त्याचा सुद्धा तुम्ही
0: करत असताना काळजी घेणं फार महत्वाचं. खरं तर फळवर्गीय पिकांमध्ये फुलं लागण्याची अवस्था आणि फळं लागण्याची अवस्था ह्या दोन अवस्था फार महत्वाच्या आहेत आणि ह्या दोन अवस्था याची जोपासना करणं फार महत्वाचं आहे. तर माहिती म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल की त्यांनी प्रत्येक या टप्प्यावर फुलकळी लागताना किंवा फळांची सेटिंग होत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय खबरदारी घेणं गरजेचं आहे?
1: बिलकुल सर, खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये काय असतं की जे आपण खत व्यवस्थापनही करतो ना सर, तर खत व्यवस्थापन करताना काय सुरुवातीची जी स्टेज असते त्याच्यामध्ये नत्राचा वापर आपण जास्त वापर करतो. परंतु ज्यावेळेस फुलं आणि फळं

0: सुरू होते ना, त्यावेळेस पुरत आणि पोटॅश हे जे आहे याचा वापर वाढून नत्राचा वापर कमी करणं गरजेचं असतं. आणि हे सगळं ज्यावेळेस त्याला फळं चांगल्या तऱ्हेनं पोसणं हे सुद्धा महत्त्व आहे. कधी कधी तर त्याला कव्हर सुद्धा करावं लागतं आणि स्टेकिंग देणं सुद्धा हे महत्त्वाचं असतं. नाही तर मग ते फळं जे आहे ते तुटू शकतात.
1: तणाव देणं फार
0: तणाव देणं महत्वाचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते
1: तणाव देत असताना मग टोमॅटो या पिकाच्या संदर्भात असेल किंवा वेलवर्गीय
0: वेलवर्गीय असेल काकडी झालं
1: काकडीच्या संदर्भात असेल
0: चांगल्या
1: त्याच्या बाबतीत आपण विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर आहे.
1: खरं तर चांगलं उत्तम व्यवस्थापन केल्यानंतर खरंच आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकेल का?
0: बिलकुल. जर 2 पैसे जर चांगल्या प्रतीचे मिळवायचे असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य खत व्यवस्थापन योग्य तऱ्हेचं जर पाणी व्यवस्थापन जर केलं ना तर तुमचे फळं चांगल्या तऱ्हेने पोसू शकता. त्याच्यावर चांगलं शायनिंग सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. 2 पैसे मार्केटमध्ये सुद्धा त्याला जास्त मिळू शकते. चांगलं अट्रॅक्टिव्ह फळ जर तुम्ही तयार केलं तर त्याला नक्कीच 2 पैसे कोणतेही कस्टमर देणार आणि अल्टिमेटली आपल्या शेतकरी बंधूंना त्याचा फायदाच होणार.
1: नक्कीच. पण वांगी मिरची टोमॅटो या प्रकारातील पिकांवर ज्या येणाऱ्या किडी आहेत त्या किडीच्या नियंत्रणासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यकतेनुसार किडीची अवस्था काय आहे त्यानुसार त्याचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: पण जाता जाता या पिकाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय सल्ला द्याल आणि आपल्याशी काही बोलायचं असेल, काही संवाद साधायचा असेल तर आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक.
0: सर सगळ्यात महत्वाचा सल्ला जो मी सुरुवातीला बोललो ना की मार्केटचा अभ्यास करूनच त्याचबरोबर आपल्या इथे चालणारे जे वाहन आहे याचा सगळा अभ्यास करूनच त्याची निवड करावी. आणि या दृष्टीनं काही अडचण जर आली मार्केटमध्ये तर त्या दृष्टीनं शेतकरी बंधूंनी अभ्यास करून याची निवड करावी. त्याच पद्धतीनं जर समजा शेतकरी बंधूंना तंत्रज्ञानाची काही गरज भासली तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 87 88 28 96 69.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंना जरूर फोन करा. आणि या खरीप हंगामात फळवर्गीय प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करत असताना वांगी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, काकडी असेल किंवा भेंडी असेल या प्रकारातील भाजीपाला पिकाची लागवड करत असताना अगदी सुरुवातीपासून काय खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि उत्पादन वाढीच्या तंत्रामध्ये रोपवाटिका आहे, बियाण्याची निवड आहे, जातीची निवड आहे, लागवड तंत्र आहे, खत व्यवस्थापन आहे, पाणी व्यवस्थापन आहे आणि पीक संरक्षण आहे, ह्या सगळ्याच घटकांची व्यवस्थापनाची कामं केलीत तर या फळवर्गीय भाजीपाला पिकातून शाश्वत उत्पादन आपण नक्कीच घेता येईल. डॉक्टर फुसे आज आपण इथं आलात, आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही महत्वाची माहिती दिलीत. आलात, धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात फळवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर अतुल फुसे विषय विशेष तज्ञ उद्यान विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र घातखेडा अमरावती यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता आम्ही प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
3: गीत गंगा
0: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमात ऐकवते इरादा पक्का या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण जावेद अली यांच्या सुरात इरादा पक्का या चित्रपटातील गीत ऐकलेत. अश्विनी शेंडे यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, आताच आपण ऋषिकेश क्षितिज वाघ यांच्या सुरात आईला रे या चित्रपटातील गीत ऐकलं. नितीन दीक्षित यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रणय प्रधान यांनी.

श्रोते हो, आताच आपण वैशाली सामंत आणि साथीदारांच्या सुरात आग या चित्रपटातील गीत ऐकलं. प्रवीण तवणी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं कृष्णा यांनी.

श्रोते हो, आताच आपण जयदीप, अमित राज आणि साथीदारांच्या सुरात असा मी अशी ती या चित्रपटातील गीत ऐकलं. मंदार चोळकर यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं अमित राज यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण शंकर महादेवन आणि साथीदारांच्या सुरात अश्विनी शिंदे यांची शब्दरचना ऐकली. अगबाई अरेच्चा 2 या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं निषाद यांनी.
1: एवढी रात्री SMS KYC अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो, नाहीतर ब्लॉक होईल.
2: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
3: जाणकार रहा, सतर्क रहा.

0: श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले यांच्या सुरात अबोली या चित्रपटातील गीत ऐकलं. नाथो महानूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं निशिकांत सदाफुले यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगुंजन.
4: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: श्रोतेहो, आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते आणि नवीन हिंदी चित्रपटातील गीतांचा आनंद आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमातील लय तराणेमध्ये आपण सर्वजण घेऊयात. चला तर क्षणाचाही विलंब न करता ऐकूयात क्रिएचर या चित्रपटातील हे.

श्रोते हो, आताच आपण सिंघम या चित्रपटातील गीत ऐकलंय. श्रेया घोषाल आणि अजय यांच्या युगलसुरात स्वानंद किरकिरे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी.

श्रोतेहो आत्ताच आपण शेखर रावजी यांनी यांच्या सुरात मनोज मुनचीर यांची शब्दरचना ऐकली. अकिरा या चित्रपटातील गीताला संगीतबद्ध केलं होतं विशाल शेखर यांनी.

श्रोतेहो, आताच आपण युविन कापसे यांच्या सुरात बातों में तेरा जिक्र है या चित्रपटातील गीत ऐकलं. युविन कापसे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं राज बाबर यांनी.

श्रोते हो, आताच आपण अतिफ असलम आणि साथीदारांच्या सुरात मनोज मुनाचीर यांची शब्दरचना ऐकली. बट्टी गुल मीटर चालू या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं रोचक कोहली यांनी.

श्रोते हो, आताच आपण सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात पीके या चित्रपटातील गीत ऐकलेत. अमिताभ वर्मा यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं शंतनू मोहितराय.

आताच आपण लुटेरा या चित्रपटातील गीत ऐकलंय तर स्वानंद किरकिरे यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांच्या रचनेला संगीत दिलं होतं अमित त्रिवेदी यांनी.

श्रोतेहो आत्ताचा पण जुबिन नोटियाल आणि असिस कोर यांच्या युगल सुरात शेरशाह या चित्रपटातील गीत ऐकलं. तनिष्क बागची यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं अजीज यांनी.

श्रोते आताच आपण मोहित चौहान यांच्या सुरात तमाशा या चित्रपटातील गीत ऐकलं. इर्शाद कामिल यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.

श्रोतेहो पण विशाल दत्तलानी आणि हमसिका अय्यर यांच्या सुरात चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील गीत ऐकलं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं विशाल शेखर यांनी.

श्रोतेहो आताच आपण जुबिन नौटियाल आणि पलक मुच्छल यांच्यावर सुरात नासिर फराज यांची शब्दरचना ऐकली. काबिल या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी.

श्रोतेहो, आताच आपण पूजा नेहा नक्ष यांच्या सुरात कॉकटेल या चित्रपटातील गीत ऐकलं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी.

श्रुती हत्ताचं पण मिका सिंग आणि साथीदारांच्या सुरात सन ऑफ सरदार या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर अंजाण यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी.

श्रोते हो, आताच आपण नेहा कक्कड, मिका सिंग, कुमार सानू यांच्या सुरात सिम्बा या चित्रपटातील गीत ऐकलं. शब्बीर अहमद यांची शब्दरचना होती.

0: श्रोत्या आताच आपण पलक मुच्छल आणि साथीदारांच्या सुरात प्रेम रतन धनपायो या चित्रपटातील गीत ऐकलं. इर्शाद कामिल यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी. या गीतासोबतच गीतकुंजनमधील तराने या कार्यक्रमातून आता आपल्या रेडिओ मैत्रीला त्याचा नमस्कार.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेद लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थिंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेला.

0: आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं, आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर.
1: हो.
0: आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेस मध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराला गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची
0: आणि भाग घ्यायचा.
1: आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी, पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे. तो मग मी यायची, पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथोनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हतं की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्या सोबत आले.
0: बरं.
1: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओ चे कोच होते. ते आले आणि ट्रायल वगैरे झाला. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी. पटियालाचे कोच होते ते.
0: बरं.
1: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतर ही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
0: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता, पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
1: खेळायचं होतं मला.
0: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते. तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
1: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
0: बरं.
1: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
0: हो.
1: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
0: बरं.
1: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
0: बरं.
1: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉलही फेमस आहे.
0: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
1: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते.
0: हो.
1: गोलकीपर हा, कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ़ इधर से बॉल ले इधर इसको ये. यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने

0: और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल
1: हो।
0: ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है
1: हो।
0: अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं, इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है। मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है। तो इसका खूब छान असते
1: हो मुझे स्पेशल ट्रेनिंग द्यावे लागते का गोलकीपरला?
0: हो सर्वांना
1: बर
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते। गोलकीपरला डाईव मारायचं असते
1: हो,
0: खूप जंप असावी।
1: बरोबर, मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारबल्ली। तो कोच एज्युकेटेड नव्हता पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं।
1: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली
0: हो,
1: जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये। प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो। तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमचे आवडची
1: हो, पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल,
0: पण दूरदर्शन डीडी वन
1: हो
0: होत। मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 माझ्या घरी टीव्ही नव्हता, माझ्या फ्रेंडकडे टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 आली। तो धावत आला आणि मला म्हणजे शारदा शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल जल्दी चल। तो ऐसा जमाना था उस
1: खरंच अवघड होत, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने। बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम मी ना ॲक्च्युअल 12th नंतर LLB फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे। आणि मीने BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली
1: बरं
0: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे।
1: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे।
1: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या
0: भूमिकेत
1: पण या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात। आता तुम्ही कॉलेज स्तरावर अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया। तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना।
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 होती।
1: बरं,
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर।
1: बरं,
0: माझ्या फिटनेस माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं। मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले।
1: बरं,
0: तर माझा अनुभव मतलब खूप मला अभ्यास आणि खेळ
1: हो,
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं,
0: काहीच नाही होता। आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही। तिने खूप खूप मतलब
1: मदत केली,
0: मदत इतकी केली काही सांगू आता मी, कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, आप पेन पेन के खेलने जाती है, अभी उसे शादी कौन करेगा, तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: बऱ्या
0: वेळी। पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँटोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस, मी सांगितलं सर माझा बंद झालाच, तर मला काही सांगता

0: प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए.
1: बर
0: त्यावेळी माझे फादर होते घरी. हाँ. तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी. आपने उसका खेल बंद कर दिया है तो ये ठीक नहीं है.
1: हाँ.
0: आप उसको फिर से शुरू करो. माझे वाले ने काही ना बोलता.
1: हाँ. हो म्हणाले
0: हो म्हणाले. आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोलला. काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझे वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये. ते पण टूर मध्ये असतात. तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा. माझ्या मला तीन भाऊ होते. तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे. टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे. देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है. खूप खुश. माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह
0: होता. खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा.
1: हो. आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते. आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येक गोष्टींमध्ये येतात.
0: खूप अडचणी आली. सांगण्याचा काही अर्थ नाही. पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर. तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात. तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात. आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात. तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात? किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉल मध्ये खूप जास्त खेळायला मिळाला नाही. जेव्हा सिलेक्शन होता जकार्ताला म्हणजे जायचं होतं तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही.
1: अच्छा.
0: माझ्याजवळ होते पण नाही आणि पापा जवळ पण इतके नाही होते. तो मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल. तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळलंय.
1: बरं.
0: नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप सोडायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा. तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले. नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले. आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं. आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो. आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं इंडियाला जिंकवून दिलं असा अनुभव?
0: इंडिया तर नाही पण नॅशनल होता सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक. पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस. तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी तो खूप छान. आमचा गोल झाला. आम्ही दोन केल्या आणि केरलाने एक गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठले हलते थांबवायचं.
0: तर मीने इतके गोल इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते.
1: वाह वाह.
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर. किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्यात. किती गोल अडवलेत.
0: खूप महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर.
0: 1984 ते 95 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं. आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात.
0: हो.
1: तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेला आहे त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये

0: घेतला. हां, माझी मैत्रीण आणि मी डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते, पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं,
0: हो. तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती. तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं. पण प्रॅक्टिस, विदाउट प्रॅक्टिस काहीच भी बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं, अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सर्व घेते, मतलब प्रोटीन. आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30, मतलब 8:30 है ना, लंच टाइमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं,
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉल साठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 94 मध्ये मुंबई मध्ये मिळाला. खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते हैं उसकी मेहनत का वो फल. आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, म्हणजे तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे, आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे. कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली, ही माझा खूप मोठा, मला वाटते असं की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत, लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: सायकोलॉजी असते, हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जंप अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं
0: ही
1: तुमची भूमिका असते.
0: हो,
1: तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन आहे
0: फुटबॉल मध्ये.
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं, कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवतात?
0: मेंटल टफनेस, खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक, त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
1: बरं,
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल,
1: हो,
0: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेस चे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
1: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो, किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
0: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
1: हो,
0: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कसं, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर ऍक्टिव्हिटी, त्यानंतर वेळ नसते, पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला द्यायला
0: द्यायलाही हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो, बरोबर.

0: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप हैं वहाँ एक सेल्फ डिफेंस का कोर्स के लिए कंपलसरी करना चाहिए.
1: बरोबर. तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे.
0: हो,
1: वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला.
0: हो, आता मी
1: नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही.
0: खेळते.
1: बर, तर आता कसं वाटतं?
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
1: बर,
0: आता पण मी रोज धावते, जम्प करते. आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी, फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बर, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
0: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
1: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून नेतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे. खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
0: अभि आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी. बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
1: हो,
0: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
1: हो
0: शूटिंग मध्ये पण खूप छान रिजल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
1: वाढतोय, छान
0: वाढतोय, छान, खूप छान दिसेल.
1: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए.
1: हो,
0: तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट कहीं रुकी नहीं सकती है.
1: खूब छान. तंत्रज्ञान वाढत चाललं आहे, फैसिलिटी वाढत चाललेली आहे.
0: फैसिलिटी खूब आहे आता.
1: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी
0: नव्हती जितकी आता आहे. काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्बे मध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड आणि जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बर,
0: तर असं नाही आहे.
1: हो,
0: खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहते ही.
1: वा वा, छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
1: हो,
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
0: हो,
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी युपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिक वरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य सेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेने वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं. पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा AI चा गुण आहे.
0: अच्छा. बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे. कारण AI जसं आपण आता बोललो, डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो काम असो.

0: मुलं, शिक्षण, नातेसंबंध,
1: हो
0: तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते. आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एआय समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजिका आहेत, ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो. कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात, तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो. तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावा, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात.
1: हो.
0: जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला ज्या डिजिटल सवयी लावायच्या आहे त्या आपल्या नॉलेज शिवाय कमतरता पडतात. राईट.
1: हो.
0: सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का यायचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात. सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं. अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत. अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधनं पण एआय शिकता येतं.
1: हो, खूप छान.
0: त्यामुळे एआयची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण एआयला वापरताना बेसिक, सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एआय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचं. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते. ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो की हे काम करायचंय. अगदी त्याच रांगेमध्ये एआय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम एआय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना एआय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते, कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग, वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे एआय टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आत्ता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला, भाषेसाठी वापरतो, जसं की चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला

0: कळणार नाही, पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात, जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरनी सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने ए आय वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहितीये की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय ए आय ला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला 5 गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो ए आय नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा ए आय नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग, घर, आरोग्य, मुलं. ए आय काही लॅपटॉप किंवा जीपीटी पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोन मध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हाइसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या टीव्ही मध्ये पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ऍप वरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, एसी बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमचे स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ऍप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट, तुमचं लर्निंग ऍप, आजकाल लर्निंग पण ऍप्स वर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं, आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या ए आय मध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी, जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिन मध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवंय, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही ए आय ला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग, काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं, पण माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामामध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना, 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते, तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्स मध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा ए आय खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या 3 भागांमध्ये तुम्ही ए आय चा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्रीताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानात ची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की ए आय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा. की ए आय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता, ए आय वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूम आउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट. म्हणून ते आर्टिफिशियल

0: इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे.
1: हां
0: म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. तीन स्टेपचा रूल म्हणता येईल. ए आय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा, मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचं प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल, आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतं तर विचारणा करेल. तो ए आय उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही. कारण आपला मूळ प्रॉब्लेम ए आय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना, मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची,

0: प्रॉब्लेम एआय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय. मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे.
1: बरोबर.
0: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे, 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. एआय ला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते का, कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याच्या गोष्टीने आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की एआय म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. एआय बद्दल भीती बाळगणं, वाटणं, आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे 3 नियम आहेत, 3 झोन्स आहेत, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे 3 झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा.
0: ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे एआय सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायची आहे कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे, हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतो, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती एआय डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला एआय ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा.
0: मदत हवी आहे आता कशी, मला डॉक्टरकडे जायचं आहे, 4-5 रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, 1-2 गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅक मध्ये बोल्ड मध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय. मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी एआय कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे एआय ला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय, पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत, विचारायचे डॉक्टरला, तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही यायला विचारू शकता.
1: अच्छा.
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, एआय तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ञ आहे आपण त्याच्याच कडे जायचं, पण त्या तज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती एआय कडनं बनवून घ्यायची.

0: तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्ट. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी ए आय मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा.
0: ओटीपी, तुमचे पासवर्ड, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंटचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्या बद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही ए आय ला फीड करू नये. का? कारण ए आय, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात ए आय कडनं, ते जगभर मिळणाऱ्या फाईल्स मधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो.
1: हो.
0: मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे, तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाते. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी ए आय वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर.
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त ए आय मुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, युपीआय वापरतो. भारतात अगदी युपीआय डिजिटल पेमेंट अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे, आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त ए आय चा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंट मध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही ए आय ला ऍक्सेस करायला. सो प्रश्न ए आय च्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा.
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे, माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती. जसं आपण बोललो, माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी.
1: हो.
0: तिसरी गोष्ट, सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कशी दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट, सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केलं तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट.

0: इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचंय तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रोप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडस एफर्ट जास्त लागेल पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. म्हणजे आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे, पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर ए आय चा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूल कडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं.
1: हो,
0: लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची, मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट, दॅट इज युअर 4th. आणि 5वा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. ए आय हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे, लॉजिक माझं आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा 5वा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे 5 नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनु या मालिकेमध्ये ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 1 वाजता आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील। त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं। त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे। व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं। भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय। 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला। इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे। मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधी गृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली। हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल। या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान

स्पेन, पोर्तुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत, तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास विजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेट केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया सुमारे 70-75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोरम मध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टीयू नदी मार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ई वे बिल आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्र

आवाज का सदाबहार नगमे प्रोग्राम खत्म होता है।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस। कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला। महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं। अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते। दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील। जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले। राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं। केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले। महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले। भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत, तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला। रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात, तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला। केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत। नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजार भावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे। गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे। पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। वातावरणातल्या अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे। भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेवियो कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4था मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटियो बेरेटिनी आणि मॅटियो अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेवियो कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CIDनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 गाव इथं विना परवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे तसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड TV प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही YouTube चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या 2 जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी

0: अध्यक्ष कैलाश निहलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.

रे।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ठाणे पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज अर्ज मागे घेतले. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची

0: शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची पीव्ही सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अँ से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
5: आकाशवाणी अमरावती,
6: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
5: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
6: एकाकी मनाला भावनांची साथ,
5: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
6: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
5: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतेहो, सायंकाळचे 5:05 झाली आहेत। आता ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम।
7: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
8: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे। श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
9: नमस्कार
8: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानंत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
9: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
8: बर,
9: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहित नाहीये। दुसरी गोष्ट

0: अशी की ही मलयाळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करण्यास सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का? बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून

0: आम्ही अंगठीला सुरुवात करायचो.
1: अच्छा
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली
1: हाँ
0: की 2 महिने, 4 महिने,
1: हाँ
0: 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर
1: हाँ
0: नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली.
1: काय सांगतो,
0: जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली
1: बर
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा,
1: हाँ
0: लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे, ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातू मध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5:15 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळा माने यांनी आज अर्ज मागे घेतला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसचे साहेबराव कांबळे, भाजपाचे बंडखोर नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग आणि अपक्ष फारुख सय्यद यांनी अर्ज मागे घेतल्यानं चतुर्वेदी हे एकमेव उमेदवार उरले, त्यामुळे निवडणूक अविरोध झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आजपासून गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आज हजारो शेतकरी, महिला आणि मुलं बैलगाड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचत दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कुणबी समाज सेवा समिती, तेली समाज संघटना, कलार समाज संघटना, काँग्रेस पक्ष, आझाद समाज पक्ष आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसंच निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्यानं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलनाचे प्रणेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. 5 ते 21 जून दरम्यान तलाव, उद्यानं, धार्मिक स्थळं, दहनघाट आणि वारसास्थळांच्या स्वच्छतेसह विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा आयोजन करण्यात आलंय. लोकसहभागातून शहराचं हिरवं आच्छादन वाढवणं आणि स्वच्छता राखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलंय. सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांच्या वतीनं उद्या ग्रीन राईड सायक्लोथॉन आयोजन करण्यात आलंय. 0 मैल इथून सुरू होणाऱ्या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात पोहोचवणं, नागरिकांमध्ये सायकलिंगची संस्कृती रुजवणं तसंच पर्यावरण संरक्षण, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणं हा आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीनं स्वतःची सायकल आणि हेल्मेट सोबत आणणं बंधनकारक असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त CICR नीरी इथं उद्या दुपारी 12:15 विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक
डॉक्टर राकेश मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, पर्यावरण पूरक जीवनशैलीला प्रोत्साहन आणि संस्थेच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसंच वायू, जल, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्स्थापन क्षेत्रातील विज्ञान आधारित उपाययोजनांवरही यावेळी प्रकाश

टाकण्यात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत सुमारे 12.35 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2.47 लाख रुपये आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 जवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरुणाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉली बॅगेत 6 पाकिटांमध्ये गांजा आढळून आला. आरोपी दीपकला अटक करून NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत वडसा गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी 6 आणि 7 जून रोजी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि तत्सम कामं करण्यात येणार आहे. या कामांमुळे बल्लारशा गोंदिया, गोंदिया बल्लारशा, गोंदिया वडसा तसंच वडसा चांदा फोर्ट या मार्गांवरील 7 मेमू आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची माहिती तपासण्याचं आवाहन केलंय. या कामानंतर वडसा यार्डचा थेट जोड गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाशी होणार असून त्यामुळे या भागातील रेल्वे संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात आज यवतमाळ जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथं वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये देखील वादळाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेश बरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. यवतमाळ इथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आणि हृदयाचे ठोके वाढणे, उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात, तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या, शारीरिक हालचाल थांबवा, शरीराचे तापमान तपासा, स्नायूमुळे गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइट युक्त पेय घ्या, एका तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे, खाली लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या, मानसिक गोंधळ किंवा चिडचिड, त्वचा गरम लाल किंवा कोरडी होणे, शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, जलद व उथळ श्वास, खाण्यास नकार देणे, जास्त चिडचिड, लघवी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, झोप येणे किंवा बेशुद्ध अवस्था, फिट येणे, रक्तस्त्राव होणे, आपत्कालीन मदत, जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. आपत्कालीन मदत पुन्हा ऐका. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही

0: माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतले, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा, चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो. हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 पेक्षा जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज

आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

अरे बाबा, शोर नहीं, शोर शोर।

आज समझे

0: 50 kg, and that's the end of the news.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.